ਜੀ ਹਰ ਪਲ ਹਮੇਸ਼ਾ ਆਵਾਂ ਪਿਆਰਨ ਸਜਣ ਲਾਏ ਇਹਾ ਹੀ ਦੁਆ ਹੁੰਦੀ ਆਏ ਤ ਜਿਤੇ ਬਿ ਜੋ ਖੁਸ਼ ਹੋ ਜੋ ਕਦੇ ਦੁਖਿਓ ਡੀਂ ਦਿਸੋ ਐਂ ਸਦਾਈ ਗੁਲਾਬ ਜੇ ਗੁਲਨ ਜੀਆਂ ਖਿਲੰਦਾ ਮੁਸਕਰਾਈਂਦਾ ਰਹੋ ਆਮੀਨ ਸਮੇਂ ਨਵਾਂ ਕੇ ਬੁਧਾਈਂ ਤੋ ਹਲਾ ਤ ਅਜੋ ਅਰਬਾ ਜੋ ਡੀਂ ਆਏ ਐਂ ਅਕਤੂਬਰ ਮਹੀਨੇ ਜੀ 7 ਤਾਰੀਖ ਆਏ 2026 ਈਸਵੀ ਸਨ ऐं रबियसानी महीने जी ख़ैर सां अॼु 24 तारीख़ आहे 1448 हिजरी सन साईं मुंहिंजा दुनिया जी अज़ीम इंसान हमेशा हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त जेकॾहिं कंहिं शख़्स खे पंहिंजे वजूद बाबति ॼाण हासिल करणी आहे त हिन कुल काइनात मां वाक़िफ़ियत हासिल करणी आहे या पंहिंजे पराए खे सुञाणणो आहे त पोइ सभ खां अवल पंहिंजो पाण खे सुञाणो पवंदो हूअं बि साईं जा जॾहिं हिजाब जा पर्दा हटण लॻंदा आहिनि तॾहिं इंसान जे वादीअ में गुम थी वियल हूंदो आहे जेको उहो वापसि ईंदो आहे पोइ माण्हू पंहिंजे जीअ में झाती पए ॾिसंदो आहे ऐं पंहिंजे मन अंदर सां ॻाल्हियूं कंदे नज़र ईंदो आहे ऐं ॾाहनि जो चवणु आहे त जंहिं पंहिंजो पाण खे सुञातो तंहिं ॼण सभ खे सुञातो।

जी सिंह जा चवंदा आहिनि त नीच नौकरी खेती सरसेती वधनल वापार सो इन मां हिकड़ो मक़सदु हिकड़ा हक़ीक़त ज़ाहिर थिए पई त असां जेके तालीम याफ़्ता असांजा जेके नौजवान आहिनि उहे कोशिश कंदा आहिनि त असांखे नौकरी मिले ऐं असां जेकॾहिं का मैट्रिक पास कईसीं या एफ एस सी पास कईसीं बहरहाल तालीम केतिरी बि हूंदी आहे त असां जो हिकड़ो रुझान जेको आहे असांजो हिकड़ो रवाज जेको आहे उहो कोशिश इहा ई कंदा आहियूं त किथे कुझु बि करे सिफारिश कराए कहिड़ी बि महिनत करे पर नौकरी ज़रूर वठनि ईअं न हूंदो आहे ऐं साईं जा जेकॾहिं असां नौकरी वठंदासीं त नौकरी जेका पाबंदी आहे जेका टाइमिंग आहे उहा माण्हूअ खे पंहिंजो ॿियो कंहिं बि वक़्तु जेको वांदकाई वारो कमु आहे उहो इंसान नथो करे सघे पर जेकॾहिं खेती सरसेती आहे त तव्हां जेकॾहिं ज़मीन में ॿनी ॿारे में को बि फसल पोखींदव त उहो जेको आहे सो हुनजी उपति तमामु सुठी थींदी आहे जेकॾहिं वाड़ी वखरी कंदव जेकॾहिं अॼुकल्ह मच्छीअ जा फार्म आहिनि मुर्गीअ जा फार्म आहिनि जेकॾहिं असां उन में असां महिनत कंदासीं त उहो असांजी नौकरीअ खां वधीक उन में उपति आहे जेकॾहिं असांजो जेको धंधो आहे कारोबार आहे उहो वधंदड़ आहे जेकॾहिं तव्हां ॾिसो था त ज़मीन जेकॾहिं इंसान जी आबादी आहे उहा वधंदी वञे थी ऐं थोरनि माण्हुनि मां अॼु असांजी किरोड़नि में असांजी इंसान जी आबादी आहे पर ज़मीन मां कॾहिं बजरे बनाइनि थिया उन लाइ असांखे उहा महिनत करणी पवंदी आहे त असां ओतिरो अन उपायूं असां ओतिरी जेका आहे असां उपत वधीक कयूं जो इंसान जी खुराक जेका आहे उहा उनजी उन जो पूराव थी सघे अहिड़े हिसाब सां चवंदा आहिनि त जेको आहे सो नीच नौकरी पर घणा माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त नौकरी आहे टोकरी वधंदड़ वापार ऐं खेती सरसे थी बहरहाल सभु शयूं भलियूं आहिनि जेतिरी इंसान नौकरीअ में महिनत कंदो त ओतिरो पंहिंजे बाल अफसर साहिबनि सां पंहिंजो महिनत सां उहो हुनजो जेको आहे सो प्यारो हूंदो पर जेकॾहिं खेती सरसे थी पंहिंजे फसल कारोबार कंदो उन में बि जेको आहे सो वाधारो आहे वापार में अञा वाधारो आहे जेतिरी थी सघे कोशिशि कयूं त असां वण जो वापार कयूं ऐं हूअं बि वापार में इहो बि चयो वियो आहे त उहो वापार उहो कारोबार उहो धंधो बहितर आहे जंहिंमें नुक़सान बि हुजे जंहिंमें नफ़ो बि हुजे जंहिंमें रुगो नफ़ो ई नफ़ो हूंदो त उहो वापार बहितर न आहे सो कोशिश कयो नौकरी सां गॾु धंधो बि हुजे कारोबार बि हुजे खेती सरसेती बि हुजे त इंसान